दिवस रात दुए दाई दाया खेले सगल जगत, चंगियाईया बुरियाईया वाचे धर्म हदूर।